0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ರೇಡಿಯೋ ರೇಡಿಯೋ
2: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್. ಅಹಿಲೆ ಬೇಲುಕಿಕು ಛ ಬಜ್ಯೋ.
3: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो.
2: राष्ट्र को शान किसान.
3: अ कम्प्लीट पाइपिंग सोल्युशन्स.